साज करे तनखे गावे को जी लै फिर दे गावे को जापै दिसै दूर गावे को वेख हादरा हदूर कथ ना कथी ना आवे तोट कथ कथ कथी को